ना भगवान धावा कर भगवान आजे तारी कोणी आवडा संकट ऐकला गो आणि आज आवडा संकट आव गो एवढा संकट आहे कोण निभाव मार सवाई मना तू न निभाय लागो मार मतलब चेचा मग घरे भी जाऊ कोणी कची जान मर जायू कची पड जायू पण घरेन कोणी जाऊ कारण